नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 9/1948 अर्थात 30 जून 2026. श्रोत्याहो, सकाळचे 5:56 झालेली आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

रूप डोळ्यासमोर दिसायला लागलं. पाऊले चालती पंढरीची वाट, असा हा जगावेगळा सोहळा. बेभान होण्याचा भान देणारा हा वारीचा सोहळा असतो, हो की नाही? कानाकोपऱ्यातनं माणसं चालत असतात, विठुरायाच्या ओढीनं चालत असतात. चालताना भान उरत नाही, नाचताना तहान भूक लागत नाही. कसलीही म्हणजे कसली आहे ही ओढ? आणि ह्याचं उत्तर मात्र आपल्याला सापडत नाही, पण आपली पावलं मात्र चालतच असतात, केवळ त्या विठुरायाच्या ओढीनं. कधी कधी काय आहे की म्हणजे मला वाटतं की घरातच विठुरायाचा गजर करणाऱ्या एखाद्या गरीब फाटक्या वारकऱ्याला विठू भेटेल कदाचित. आणि कुणी सांगव, साग्र संगीत महापूजा करणाऱ्यांना तो भेटणारही नाही कदाचित. विठ्ठलाचं काय सांगायचं, नाही का? हां, तो कुणाला सापडेल, कुणाला गवसेल, कुणाला नाही, हे आपल्याला कळत नाही, पण तो आपल्या आसपास असतो, हीच तर अनुभूती असते. आणि उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत चालत राहा, असा एक संदेश या वारीतून आपल्याला मिळत असतो. बरोबर आहे ना? म्हणजे विठुराया नावाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी वारकरी आपण सगळे चालत सुटतो. आपण मन आपण प्रत्यक्ष वारीत नसलो तरी आपण मनाने मात्र वारीतच चालत असतो. आणि ही म्हणजे इतकी अवर्णनीय अशी ओढ असते, आणि ही जी ओढ आहे तीच आपल्याला रस्ता दाखवते. रस्त्यावर चालताना पावलात बळ येतं. चालता चालता मला वाटतं की या वारीतून चालता चालता आणखी नव्या वाटा दिसतात. आपण ठरवलेला मुक्काम ओलांडून आणखी नवी गावं दिसतात. चालण्याची ओढ वाढत जाते आणि ध्येयच या वाटेवर येऊन आपली सोबत करायला लागतो. ऊन, वारा, पाऊस हे ही जी काही हे सगळं जे आहे ते आपली उमेद संपवत नाहीत किंवा काट्याकुट्यांचे रस्ते आपल्याला थांबवत नाहीत. फक्त विठुरायाच्या ओढीनं प्रत्येक पाऊल आपण टाकत राहतो. तेव्हा साक्षात विठुरायानंच आपला हात हातात घेतलेला असतो. तर असा हा वारीचा सोहळा असतो बेभान करणारा, असा हा प्रवास असतो बेभान करणारा. आणि तुम्ही म्हणाल की आता वारी तर म्हणजे हे आषाढी वारीलाच हे सगळं बोललं पाहिजे का, हे सगळं आठवलं पाहिजे का, किंवा असं काही नाही. हीच हाच तर आनंद आहे आपल्याला एखादी गोष्ट आठवणं आणि त्या गोष्टीत रमणं. वारीचा सोहळा आणि आपल्या मराठी माणसाच्या मनात तर वारी म्हणजे काय ते शब्दांच्या पलीकडे त्याचं वर्णन आहे. आपल्या सगळ्यांना कळतं की किती जिव्हाळ्याचा आणि किती आपुलकीचा आणि किती आत्मीयतेचा असा विषय आहे. आणि आपसुकच जुलै महिन्यात पाऊस पडायला लागला की ते आपल्याला आठवतच राहतं. आपल्याला ओढ असते आषाढीच्या एकादशीच्या उपवासाची, आणि हाच आनंद असतो जगण्यातला. आणखी काय.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलाप्रिया प्रजाती याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये बाळांतपणात घ्यायची काळजी या माहितीचा भाग तिसरा. ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर सिमीन बावडेकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संवर्धन डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पुस्तकं कालची आजची या मालिकेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळीकर आणि आरोग्य दर्पण या मालेत विषय आहे उदरभरण नोहे. याविषयी आपल्याशी बोलणार आहेत डॉक्टर सिद्धेश तावडे. दुपारी 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:00 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन. संध्याकाळी हे प्रत्यक्ष वर्णन श्रोते हो आपल्याला मोबाईल ॲप आणि आमच्या या अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येणार आहे. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात गाई मशीनमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून. आणि रात्री 10:30 प्रदर्शन हे नभोनाट्य लेखक मनोहर भागवत. सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात तरुण भट्टाचार्य यांचं संतुरवादन राग चारुकेशी. दुपारी 2:30 गंधार देशपांडे यांचं गायन राग गावती. संध्याकाळी 5:02 रवींद्र सामंत यांचं बासरीवादन राग पटदीप. आणि रात्री 10:00 पंडित यशवंत बुवा जोशी यांचं गायन राग बिहाव. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कुलाबाई इथं कमाल तापमान 29, सांताक्रूझ इथं कमाल तापमान 30, किमान तापमान कुलाबाई इथं 25, सांताक्रूझ इथं 23 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी खास अशी सूचना. समुद्रात वादळी वारे वाहतील. वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल ताशी 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ट्यून केलेली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 हून अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3च प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प एक नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% पर्यंत चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
0: कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याविषयीची माहिती आता आपण ऐकत होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात

0: कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरे खालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसतं केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा जो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्या एवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना जात. ते गेल्यानंतर आमच्या धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला. त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहेत ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवायचं, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल. हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड

0: या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे. पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे. आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील. पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही,

0: कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत. पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते, खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार? हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं. पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी. प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
1: आणि आता थोड्याच वेळात श्रोते हो, पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका.

0: बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
4: लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची टाकलेल्या पावलांची.
5: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
8: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार, अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
7: केंद्रीय राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
9: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
7: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
10: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहेत. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
7: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
11: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
12: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान, एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
13: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
14: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
13: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
14: आता मी पण घेते.
15: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
16: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
17: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. उदरभरण नोहे या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDC च्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या म्हणजे वीज व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं जागा संपादित करणं शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
0: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
1: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन गृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन गृह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
0: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एम टी डी सी कसं प्रोत्साहन देत आहे?
1: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अंतर्गतच तो भाग होता पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
0: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत. सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झालेली आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपलं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते हो नमस्कार.
4: विक्रम, आज जी केस बघणार आहोत ती शमिका यांची आहे. वय 34 वर्ष आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना इरेग्युलर पिरियड्सचा त्रास सुरू झालेला होता. उंची 163 सेंटीमीटर आणि आपल्याकडे आल्या त्यावेळेला वजन होतं 74 किलो. काय कन्सल्टेशन होतं आपलं?
5: शमिका मॅडमची केस सांगतो. उंची 162 सेंटीमीटर आणि वजन 75 किलो. त्यामुळे खूप असं जास्त वजन नव्हतं, पण वजन होतं, म्हणजे वजन कमी करण्याची नक्की गरज होती. वय वर्ष 34. दोन त्यांचे इश्यूज, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे 6 महिने झाले पिरियड इरेग्युलर झाले होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची टाच थोडीशी दुखायला लागली होती. आता या दोन्ही गोष्टींचं कारण जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की त्यांचं वजन एवढं नसायचं, म्हणजे 75 नव्हतं. आणि त्यांचं आपल्याकडे जॉईन करायच्या गेल्या 1 वर्षामध्ये साधारण त्याच म्हणल्या की मला हॉर्मोन इम्बॅलन्स झाला. हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवायला लागला, मूड स्विंग आणि या सगळ्या गोष्टी. मीनवाईल पिरियड रेग्युलर झाले आणि वजन जे काय होतं तर ते 1 वर्षात 5 ते 7 किलोनी वाढलं. आणि जेव्हा एवढ्या स्पीडनी वजन वाढतं तेव्हा काही ना काहीतरी त्याचा पटकन त्रास चालू होतो. काही काही लोकांना टाच दुखायला लागते, काही काही लोकांना गुडघ्यांवरती ताण पडतोय असं वाटायला लागतं. तर असं झालं. शमिका मॅडम, आपला जो रेडिओचा हा प्रोग्राम आहे मी गेले 2-3 वर्ष ऐकत होत्या आणि मग त्या म्हणल्या की मला कधी वाटलं नव्हतं की मला याची गरज पडेल, पण गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टी झाल्या, वजन वाढल्यानंतर मग मी म्हणलं की आपण रेडिओ प्रोग्राम ऐकते तर मग आपण यांच्याकडेच जाऊया. म्हणून त्या बेसिकली आपल्याकडे आल्या होत्या. मेन त्यांचा ट्रिगर पॉइंट होता की पिरियड गेले 6 महिने इरेग्युलर झाले होते, त्यास दुखत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन झपाट्याने वाढत होतं, कळत नव्हतं काय चाललंय.
4: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रम, मग शमिका मॅम जेव्हा आपल्याकडे जॉईन झाल्या तेव्हा रिझल्ट काय आला किती महिन्यामध्ये?
5: पहिली गोष्ट म्हणजे शमिका मॅडम जेव्हा आपल्याकडे, हे मी मगाशी ब्रेकच्या आधी सांगितलं ती गोष्ट, वर्षभरात 5-7 किलो वजन वाढलेलं, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवत होता आणि पिरियड्स रेग्युलर झाले होते. तर आता या सगळ्या गोष्टी का होत आहेत हे मी पहिली गोष्ट म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाईफस्टाईल मधनं. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं मॅडम वर्षभरापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही असा मेजर चेंज झालेला आहे का आणि तो पुढे कंटिन्यू झाला आणि तो आधीपर्यंत नव्हता? तर त्या म्हणल्या हो झालेला आहे, 2 चेंजेस झालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं कम्प्लीट वर्क फ्रॉम होम होतं. आता त्यांच्या आधीची जी, म्हणजे 1-1.5 वर्ष आधीपर्यंत ज्या ठिकाणी त्या काम करायच्या तेव्हाची जी शिफ्ट होती ती पण वर्क फ्रॉम होम होती, पण ती 10:30 ते 7 अशी शिफ्ट होती. त्यामुळे त्या वेळेवर झोपत होत्या, 10:30 झोपत होत्या, 6:30 उठत होत्या. आता 1 वर्षापूर्वी त्यांनी कंपनी स्विच केली, नवीन कंपनीत देखील वर्क फ्रॉम होमच होतं, पण नवीन कंपनीचे टायमिंग्स हे 2:00 ते 11:00 असे टायमिंग्स होते. आणि त्यामुळे त्यांचा एक मेन प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे 11:30 काम संपवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना झोपायला 12:30 1 रोज व्हायला लागला. पण उठायला त्यांना 6:30 लागत होतं, कारण का घरच्या बाकीच्या जबाबदाऱ्या, कुकिंग, डबे भरणं या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या झोपेवर गदा आली, त्यांना झोप ही कमी पडायला लागली. मग त्यांना झोपेवरती एक तोडगा सांगितला. पहिली गोष्ट म्हणलं मॅडम तुम्ही 11:00 काम संपल्यानंतर 11:00 लगेच तातडीने म्हणलं साडेसातला झोपा आणि तुम्ही साडेसातच्या ऐवजी 7 उठा, म्हणजे 11 to 7 ही झोप तुमची कम्प्लीट होईल. आणि मग बाकी डाएट एक्सरसाइज जे काही मी युजली क्लायंटला लिहून देतो तसं त्यांना लिहून दिलं, तर त्यांना मी सांगितलेलं सगळं पटलं. जेव्हा फॉलो करायला लागल्या तर तेव्हा पहिले काही दिवस झोपेचं गणित बसत नव्हतं, पण ते नंतर इव्हेंच्युअली बसलं. मग त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 5 महिने झाले आणि या 5 महिन्यामध्ये त्यांचं 12 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 75 जे त्यांचं वजन होतं तर ते आता 63 किलोला पोहोचलंय, जे त्यांच्या उंचीनुसार ऑलमोस्ट एकदम व्यवस्थित आयडियल आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज त्यांचं जे 31 होतं ते पण खालती आलेलं आहे 37 पर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 5 महिन्याच्या कालावधीतले गेले तीन महिने त्यांचे पिरियड्स हे ऍब्सोल्युट रेग्युलरला यायला लागलेले आहेत. टाच दुखी त्यांची पहिल्या महिन्यातच निघून गेली.
4: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूया विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
7: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं, तर हे टाळणं सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
8: नमस्कार.
9: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया अनुजा मंगल यांना.

0: today, reports the Asian Age. Voter verification drive begins in Delhi today, leads the Times of India. The statesman, quoting Prime Minister Narendra Modi, says, Indian diaspora living bridge between India, Seychelles. Bengal passes preventive detention legal curbs bill, notes the Hindu. Prime Minister to skip Khamenei's state funeral, leads the Asian Age. And finally, Delhi mandates all two new wheelers to be electric from 2028 to fight pollution, reports the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Centre to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरणविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत

0: मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा कार्यक्रम. रजना जोवेकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: जीआयपी आणि मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी मिळून 1908 साली पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला तर खरा, पण त्यापुढची 2-3 वर्ष मात्र पत्रापत्रीतच गेली. शेवटी सरकार जाग झालं. सन 1911 मध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि महापालिकेचे कमिशनर यांची या पुलाबाबत बैठक झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणांचं एकमत झालं आणि पूर्वीच तयार केलेल्या आराखड्यात किरकोळ बदल करून आराखडा अंतिम करण्यात आला. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या. सर्व आघाड्यांवर शांतता निर्माण झाली. अखेर फेब्रुवारी 1913 मध्ये दादर पुलाच्या बांधकामासाठी होणाऱ्या उशिराची कारणं शोधण्यासाठी समिती नेमली.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात। त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे।
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 308।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बाली किल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत, आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे, हा बाली किल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र झालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे.

गणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ आभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात विविध भारतीचं प्रसारण. FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज वार मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948, दिनांक 30 जून 2026. सायंकाळचे 5 वाजतायत. आजच्या आमच्या प्रसारणसभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मी गीतांजली जाधव. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 प्रसारित करू कला प्रवासातील संघर्ष आणि यश याविषयी सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 नाट्यसंगीत. 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. त्यानंतर हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला ऐकू शकाल. 6:30 ICC वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट संघादरम्यान द ओव्हल स्टेडियम लंडन इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन संपेपर्यंत ऐकू शकाल. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकाल 6:30 भक्ती संगीताचा कार्यक्रम. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन तसंच 9-10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर रसिका हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिका हो, आज 30 जून. संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीतील कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गाणी ऐकूया आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. रसिका हो, 1954 साली प्रदर्शित झालेला नागिन चित्रपट यामध्ये जी बीन धून वाजवली ती कल्याणजी यांनी. मग सुरू झाला ऐतिहासिक सांगीतिक प्रवास. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, हेमंत कुमार यांचं संगीत.

रसिक हो, त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा हा प्रकार भारतात सुरू केला आणि त्यामध्ये अनेक गायक गायिकांना संधी दिली. तर रसिक हो, कल्याणजी यांचा सांगीतकार प्रवास म्हणून सुरू झाला तो 1959 साली आलेल्या सम्राट चंद्रगुप्त या भारतभूषण आणि निरूपा रॉय अभिनीत चित्रपटाने. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत, कल्याणजी वीरजी शहा यांचं संगीत आहे.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचायला हवीत हे मी रंगभूमीकडून शिकले.
7: श्रोते हो, रंगभूमी मालिका आणि चित्रपट या सर्व माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सुप्रिया प्रभू मिराशी यांच्या कला प्रवासातील संघर्ष, यश, संस्मरणीय भूमिका आणि अभिनयाविषयीच्या विचारांचा उलगडा करणारी मुलाखत मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 अभिनेत्री सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM band 103.6 MHz वर, तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर.
8: रसिका हो, आपण ऐकत आहात संगीतकार कल्याणजी वीरजी शहा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपट गाणी आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवरून. तर रसिका हो, 1965 या जोडीने हिमालय की गोदमे आणि जब जब फूल केले हे दोन चित्रपट स्वतःच्या नावे केले होते. आणि सांगायचं म्हणजे या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ऐकूया मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत चित्रपट हिमालय की गोदमे.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांनाही आधाराची गरज असते. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ऐका विशेष मुलाखत MD तज्ज्ञ डॉक्टर महादेव पोकळे यांच्यासोबत.
1: After 35 annually at least blood pressure and blood sugar वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. After 45 complete health check करणं खूप जास्त गरजेचं आहे.
0: बुधवारी 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संवादक नेत्रप्रभा दळवी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: रसिका हो, कल्याणजी आनंदजी यांनी जवळपास 250 चित्रपटांना संगीत दिलं, त्यापैकी 17 चित्रपट गोल्डन ज्युबली, 39 चित्रपट सिल्वर ज्युबली आहेत. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. 1974 साली कोरा कागज या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीने पटकावला आणि 1992 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार आणि कल्याणजी यांना सन्मानित केलं. असे अनेक पुरस्कार कल्याणजी आनंदजी यांना मिळाले आहेत. ऐकूया कोरा कागद चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजात MG हशमत यांचं गीत.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz, तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.
2: रसिका हो, कल्याणजी यांचं 24 ऑगस्ट 2000 निधन झालं. या जोडीने अनेक उत्कृष्ट गीतं आपल्याला दिली, जी आजही आपण आनंद घेत आहोत आणि ऐकतोय. ऐकूया सरस्वती चंद्र चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत मुकेश यांच्या स्वरात.

0: रसिका हो, संगीतकार कल्याणजी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. 5:30 झाली आहेत. ऐकूया कला प्रवासातील संघर्ष आणि यश याविषयी सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो नमस्कार. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला विचार देणारे एक प्रभावी माध्यम आहे. मेहनत, जिद्द, सातत्य आणि आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे अनेक कलाकार आपल्याला प्रेरणा देत असतात. आज आपण अशाच एका गुणी आणि बहुआयामी कलाकाराशी संवाद साधणार आहोत. रंगभूमी, एकांकिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सौ सुप्रिया प्रभू मिराशी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या कला प्रवासातील संघर्ष, यश आणि अभिनयाविषयीचे विचार जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया अभिनेत्री सौ सुप्रिया प्रभू मिराशी यांना. सुप्रिया मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. प्रत्येक कलाकाराच्या प्रवासाला एक सुरुवात असते. आम्हाला सांगा, कला क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? आपल्याला या कलेची आवड कशी निर्माण झाली?
2: म्हटलं तर घरातूनच, कारण माझी मोठी बहीण पूर्वी नाटकात काम करायची, म्हणजे स्थानिक. आणि तो काळ बराच मागचा आहे की तेव्हा मुलींना बाहेर जायला अशी संधीच नसायची किंवा परमिशन नसायची. तर त्या काळात आमच्या महिला मंडळाचं देवगडच्या आमच्याच सरांनी नाटक बसवलं होतं. रानडे सर म्हणून मला चित्रकला शिक्षक होते, ते दिग्दर्शन करायचे आणि त्यांनी ते नाटक बसवलं होतं सगळ्या बायकांना घेऊन. आणि तरी सांगू काय, एक त्या 75-76 दरम्यान, म्हणजे आजच्या सारखा प्रगत काळ नव्हता तो. आणि त्यावेळेला चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांची भाची, जे देवगडला होते स्टेट बँकेचे मॅनेजर माळवदे साहेब, त्यांची बायको, तर त्यांनी पोलिसाचा रोल केला होता. म्हणजे त्या मामांकडून त्यांनी स्वतः पोलिसचा ड्रेस शिवून आणला कोल्हापूरला जाऊन. आणि त्या काळात पोलिसचा ड्रेस घालून त्या बाई स्टेजवर आल्या होत्या. माझ्या बहिणीने वकिलाची भूमिका केली होती आणि तिला मला वाटतं तिथे रानडे वकील म्हणून आहेत, दुसरे रानडे, हे रानडे वेगळे. तर त्या वकिलांचा पूर्ण तो पेहराव घालून माझ्या बहिणीने स्टेजवर एंट्री केली होती. आणि म्हणजे त्या काळात बायका पण हे करू शकतात. तेव्हा टीव्ही नव्हते, काही नव्हतं, फक्त रेडिओचा जमाना होता. आणि त्यावेळेला ती प्रेरणा मला तिथून मिळाली की ताई करते म्हणजे मला पण करायला हरकत नाही. आणि मग शाळेत मला संधी मिळाली. मग बाई कधी नाच करायला सांगायच्या, एखादा उतारा असतो ना धड्यात पंपूशेट किंवा असे, तर ते वाचन करायचं. अभिवाचन म्हणजे काय माहीत नव्हतं, पण आम्हाला तेव्हा ते वाचन बाईंकडून शिकून घ्यायला मिळालं की असं वाचायचं असतं नाटकाचं. मग आता कोण पोपट म्हणाला, आता कोण पंपूशेट म्हणाला, आता कोण भटजी बोलला, मग त्यांच्या आवाज आम्हाला बाईंकडून कळलं. आणि मग आम्ही घरात पलंग असतो ना मोठा डबल बेडचा पलंग लाकडी, तर मी माझा धाकटा भाऊ असे आम्ही ना ते पेहराव करायचे, घरातलं धोतर साड्या काय मिळतील ते घेऊन. आणि मग घरातच आमची नाटकं सुरू झाली, पंपूशेटच किंवा काय जे असेल ते. आणि ती एक सुरुवात म्हणूया आयुष्यातली नाटकाची आणि अभिनयाची
1: आवड निर्माण.
2: हा, आणि माझ्या बाई शाळेतल्या करून घेणाऱ्या आणि घरातल्याने आमचा कधी विरोध नाही केला, त्याच्यामुळे ते जमलं.
1: बरोबर मॅडम. आपण कविता लेखनातही सक्रिय आहात. कविता लिहिण्याची आवड कशी निर्माण झाली? आपल्या कवितांचे मुख्य विषय कोणते असतात?
2: विषय अमुक एक असं नाही सांगता येणार, पण कविता कशी माहिती, आमच्या घरात संगीत असल्यामुळे गाण्याची आवड, गाणं आपोआप म्हणजे साहित्य ती कविताच असते. जेव्हा मला 9वी-10वीला एक इंदिरा संतांची कविता होती, लेकूरवाळा फणस म्हणून, असं म्हणजे पूर्ण झाडाला लगडलेले फणस, ते मला खूप भावलं होतं की अरे या फणसावर पण कविता लिहू शकतात. मग त्याच्यावरून मी आमच्या घरात संगीताचं वातावरण ना, मग मी संगीत सहवास म्हणून ती तेव्हा कविता लिहिली होती की जरी वेढले अभ्यासाने या गाण्यांची मजला सोबत, आवडणारा सूर बरसतो आरो हातून मजवर अविरत, अशी ती सुरुवात पहिली कविता माझी संगीतावर लिहिली गेली. आणि मग काय जमत गेल्या तशा मी वेगवेगळ्या विषयाने, आता अनेक वेळा प्रासंगिक लिहून होतो. म्हणजे एकदा मुंबईला एका भागात छोट्या मुलीवर बलात्कार झाला होता आणि त्यावेळेला जे काय सुचलं मला टीव्हीवरची बातमी बघून, जी कविता सुचली की सगळी आत्ता पाठ नाहीये, पण ती मुलगी जी व्यथा मांडते आईकडे, आई मला ड्रायव्हरच्या आणि काकांच्या आणि कोणाच्या जीवावर सोडून तू नको जाऊस, की मी शाळेत नुसतं पोचवणं एवढं नाही, मला अजून काहीतरी त्रास होतो. ही वेदना मी त्या कवितेतून मांडली होती आणि ती मला TV9 मराठीने वाचायला दिली होती. घरात व्हिडिओ शूटिंग करून त्यांनी ती दाखवली आपल्या चॅनेलवर. म्हणजे तो सक्सेस वेगळा आहे की प्रासंगिक म्हणून नाही, तो प्रसंग विदारक होता तरी सुद्धा ती कविता म्हणून पुढे गेली का तर मी प्रासंगिक लिहू शकले. तर असा कवितेचा प्रवास खूप आहे. म्हणजे घरातली भांडणं असतील, कुणाचं चांगलं असेल, कुणाला शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसाच्या कसल्या, किंवा एखादा निसर्ग. आता परवाच मी एक लिहिली की एक मोठंच्या मोठं सावली देणारं झाड, ज्या झाडाच्या छायेखाली एक झोपडी सुद्धा होती, ते झाड काही माणसांनी तोडलं, त्या झोपडीवरची सावली गेली, घरातल्यांचा आसरा ताप म्हणजे तप्त झाला. आणि म्हणजे ज्या कोणी ते रोपटं लावलं होतं कधी काळी, एवढा विशाल काय वृक्ष तुम्ही कसा दोन हाताने तोडला, आणि त्याच तोडलेल्या फांदीच्या सावलीखाली तेच मजूर जेवायला बसले होते, हे किती भयानक आहे. म्हणजे आज एक तर निसर्ग वाचला नाहीये, माणसांनीच त्याचा घा केलाय, त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतोय. आज बघा, अजून पाऊस नाहीये, मृगाचा पाऊस नाही, सगळं वातावरण बदललंय, कोणी माणसानेच घात केलेत ना. मग झाडं लावायची, नुसती झाडं लावायची म्हणजे पर्यावरण दिनाला नुसती झाडं लावायची, चार फोटो काढायचे, नंतर त्या झाडांना पाणी कोण घालतं? मग ते तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना का नाही सांगत, बाबा दोन बाटल्या घे, एक तुझी प्यायची आणि एक त्या झाडाला रोज घाल. द्या ना सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक झाड वाटून द्या, ती मुलं आवडीन पाणी घालतील आणि ते झाड तरी वाढेल.
1: बरोबर,
2: आपण हे करत नाही निसर्ग म्हणून. आणि तो निसर्ग पर्यावरण दिन काय तो 5 जून म्हणून आपण फक्त झाडं लावतो, फोटो काढतो, घरी जातो, हे करायला नकोय. ग्लोबल वॉर्मिंग आणि हे सगळं जे काय चाललंय ना, ते आपणच कारण आहोत त्याला. सिमेंटची जंगलं सगळीकडे, बिल्डिंग झाल्यात, तापातप झाले, सिमेंट तापलं की घर तापतं.
1: हो.
2: आता पंखा लावला तरी वारा गरम यायची हिंमत नाही, अशी आजची अवस्था आहे. त्यामुळे हे सगळं बघायला पाहिजे पुढे, नाही तर खूप धोके आहेत.
1: हो हो बरोबर.
2: तर त्याच्यावर कविता लिहिणं हे आवड नाही, पण ते लिहून होते की कसे घात होत आहेत ते आपणच करतो.
1: एकदम वास्तवावर तुम्ही
2: घालाच घातलं.
1: बरोबर मॅडम, शब्दांना भावना देणारी कविता आणि रंगमंचावरील अभिनय या दोन वेगवेगळ्या कला आहेत. कवयित्री आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिका सांभाळताना आपल्याला काय अनुभव आले?
2: अभिनेत्री म्हणून कोणी मोठी नसते, कवयित्री म्हणूनही मोठी नाही. आपण माणसंच आहोत, आपल्यातले ते गुण आहेत ज्याला आपण फोकस करतो. की मला कविता येते किंवा लिहिली जाते, येते म्हणजे मी अशी पेन कागद घेऊन मी आत्ता कविता लिहिणार आहे असं मला बसून कविता लिहिता येत नाही. ती जर स्फुरली तरच मी लिहिते. तुम्हाला साहित्याचं जर आवडत नसेल, ओढच नसेल, किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती करून घ्यायचं नसेल, तर ह्या सगळ्यापेक्षा साहित्याची जाण असणं खूप महत्वाचं आहे. साहित्याची जाण असेल तर तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत होतात. शब्दांचे बरं, एका अर्थाचे 10-20 शब्द असू शकतात, ते सगळे माहिती पाहिजेत. कशाच्या ऐवजी कुठला शब्द कुठे लिहिला हा जर माहितीच नसेल, एखाद दुसरा शब्द माहीत असेल, तर आपण ते पुढे नेणार कसं, अर्थवाही ते करणार कसं? गाणं असो किंवा एखादा परिच्छेद तुमचा उतारा नाटकातला, तो तुम्ही देणार कसा लोकांना? लोकांच्या कानात जेव्हा तो घुसणार आहे, त्याचा मिनिंग जर तो नीट गेला नाही, अर्थ कळला नाही नीट, तर ते कसं अपील करणार आपल्याला? त्याच्यासाठी स्वतःचा साहित्याचा अभ्यास हवा. अभिनय म्हणजे तो शिकून येत नाही. एखादं साहित्य जेव्हा तुमच्या, आता मग अशी मी झाडाचं उदाहरण सांगितलं की अगदी वास्तवावरच घाला घातलात म्हटलं तुम्ही, काय तिथे घडलं तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलं की नाही. तसं साहित्याचा जर अभ्यास असेल तर कविता असू दे, गाणं असू दे, नाटकातला उतारा असू दे, किंवा एखादी मला तक्रार तुम्हाला सांगायची असू दे, ती जर नीट कळली नाही तर उपयोग काय? मग अर्थ माहीत नसतील तर ती कळत नाही. आणि अभिनेत्री म्हणाल तर, जेव्हा एसटीचे नाटकं बसवायचे ना, त्यावेळेला मी त्या डायरेक्टरना म्हटलं, सुभाष उरणकर आहेत आमच्या गावचेच आहेत, तर त्यांना म्हटलं, अरे बाबा मला ना मरायच्या आधी एकदा तरी तोंडाला रंग लावायला द्या, कोकणी माणसाची ती इच्छा असते, एकदा मेकअप करून आपण स्टेजवर जायचं. आणि त्यांनी खरंच दिलं. उलगुलान नावाचं एक आदिवासी समाजावरचं ते नाटक होतं आणि त्याच्यात मला छोटीशी एक भूमिका दिली, म्हणजे लेझिम घेऊन ती आदिवासी बाई नाचते आणि ते काहीतरी गाणं म्हणते.

0: सर्वा येली, मला तो आनंद मिळाला. असं गोल गोल फिरून तिथेच नाचायचं होतं
1: वा
0: आणि छान वाटलं. म्हणजे त्या वर्षी त्यांचा पहिला नंबर आला, माझ्यामुळे नव्हे पण त्या एक नंबर आलेल्या नाटकात मला भूमिका मिळाली, हा माझा आनंद होता. आणि मग दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, अशी मी 6 वर्ष एसटीच्या नाटकात कणकवली ऑफिसमधून कामं केली. 6 वर्ष मला बक्षिसं मिळाली वैयक्तिक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून. आणि मग त्यातल्या एका परीक्षकांनी परेश मुखर्जींच्या कुरूप या सिनेमामध्ये मला संधी दिली. 2 सीन होते, म्हणजे एक आनंद इंगळेंच्या बरोबर कोर्टाच्या त्या कठड्यात आणि दुसरा सीन होता एका बाईबरोबर विहिरीवर कपडे धुताना इथे कुडाळमध्ये. पण ते केलं आणि तिथून मग माझी सुरुवात झाली सिनेमात काम करायची. मलाही माहित नव्हतं, हे सगळं अकस्मात होतं, पण तो आनंदही तेवढाच अकस्मात मिळाला.
1: बरोबर, खूप छान. मॅडम मॅडम रंगभूमी कलाकाराला घडवते असं म्हटलं जात नाही का? नाट्य प्रयोगांमधील एखादा संस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करा.
0: मजेशीर आहे तो सांगते. म्हणजे एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, खेडच होतं, आणि तिथे नाटकाचा प्रयोग आमचा लागला होता. त्यावेळेला जिथून जायचं होतं ना, म्हणजे जेव्हा आपण मागच्या रंगपटातून स्टेजवर जातो, तिथली वाट इतकी छोटी होती. म्हणजे मला डायरेक्टर म्हणाले, मॅडम हैसून तुझ्या सुटशात ना, म्हणजे इझी जाता येईल ना. म्हटलं प्रयत्न करते. मग सपोर्ट आत घेऊन त्या चिलपट्टीतून बाहेर पडायचं. आणि एक कलाकार नवीन होता. आपली प्रत्येकाची कलाकाराची प्रॉपर्टी असते, तसं मला ते पूजेचं तबक आणि काहीतरी असं होतं तांब्या भांडव, ते मी इथे मांडून ठेवलं. इथूनच जायचं, जाताना घेऊन जायचं. तो नवीन कलाकार काय करायचा, पाणी प्यायला तोच तांब्या तिकडे घेऊन जायचं. असं 2 मी बघितलं. मी हळूच मागच्या बाजूने गेले डायरेक्टरकडे, म्हटलं ते असं करतायत, माझी प्रॉपर्टी मिळाली नाही तर नंतर तुम्ही मला बोलायचं नाही, त्यांना सांगा. माझ्या प्रॉपर्टीला कुणीही हात लावायचा नाही.
1: बरोबर.
0: हा, तरी सुद्धा मी बाहेर निघताना धावत आला तांब्या घेऊन. फक्त एका डोळ्याने असं बघितलं, ह्याच्या पुढे असं चालणार नाही, त्यांना बजावलं त्या नजरेतून. आणि मी स्टेजवर जाऊन माझं काम केलं. पण म्हणजे हे काय असतं, ती एक शिस्त असते रंगभूमीची, की आपली प्रॉपर्टी आपण वेळेवर मिळाली नाही तर तुम्ही तिथे मांडणार काय, लोकांना काय सांगणार. आणि मग डायरेक्टर मग माणूस नसतो, असं झालं की कोणाच्याही बाबतीत ते आहे ठरलेलं तसंच व्हायला हवं ना.
1: बरोबर.
0: तर हा एक गमतीचा अनुभव. आणि दुसरं म्हणजे एका नाटकात मोठ्या शहरात, तिथे काय झालं की मी विसरले पुढे 2 डायलॉग आहेत माझे ते, आणि मी साडी चेंज करायला गेले. मग ती माझ्या बरोबर होती, आहे ना तुमचं आता एंट्री, आई शपथ, सोडलेली साडी मी पुन्हा 20-30 सेकंदात नेसली आणि मी माझ्या टायमिंग मध्ये जाऊन माझी वाक्य बोलून मग रिलॅक्स झाले. मग दुसरा अंक हे होतं, विसरतेपणे होऊ शकतं.
1: हो.
0: पण नशीब फजिती नाही झाली, रंगत देवतेने मला सावरलं, नाटक छान झालं, आमच्या नाटकाला बक्षीस पण मिळालं सांगलीमध्ये.
1: अच्छा, हा विषय तुमच्या अगदी स्मरणात राहिलाय.
0: चांगलाच. म्हणजे चुका होतात ना, त्या चुका मुद्दाम करत नसतो आपण, चूक होते आणि त्यातून आपण शिकतो आणि घडतो.
1: बरोबर.
0: रंगभूमीकडून मी बरंच शिकले. महत्वाचं म्हणजे पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचायला हवीत, हे मी रंगभूमीकडून शिकले. कारण बरोबरचे कलाकार ना सगळे तुम्हाला हवे तसे असतील असं नसतं. वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या प्रकृतीचे, वेगवेगळ्या विकृतीचे पण असू शकतात. त्यामुळे रंगभूमीवर मी घडले असं मी म्हणते.
1: मॅडम आजवर रंगभूमी, एकांकिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आपण काम करत आहात, तुम्हाला सर्वाधिक समाधान कोणत्या माध्यमातून मिळालं आणि ते का?
0: नाटक. बाकीची क्षेत्र वाईट नाहीत, पण नाटक अशासाठी की जेव्हा रसिक प्रेक्षक समोर असतो, आपण एकटे स्टेजवर काहीतरी बोलत असतो, एका वेळी एकच कलाकार, आणि त्याचं काम जर बरं झालं किंवा काय. आता उदाहरण सांगायचं तर काशीनाथ घाणेकर किंवा श्रीराम लागू वगैरे यांची एंट्री होतानाच त्यांना मनसोक्त टाळ्यांनीच त्यांची एंट्री होते. आणि सुद्धा असतील, सगळ्यांची नावं घेत नाही मी इथे. तर हा जो रिस्पॉन्स आहे ना, तो त्याच्या कामाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा नाटकात रंगमंचावर आपण जेव्हा हे अनुभव घेतो रसिक प्रेक्षकांकडून, तुमचं काम छान झालं, ते टाळ्या वाजवतात, चिट्ट्या वाजवतात, एखादा कोणतरी कॉमेंट्स करतो काही, म्हणजे त्याला जे आवडतं ते बोलतो, ए वन्स मोर म्हणतो काही, किंवा ज्याला नाही आवडत ते मोबाईल वाजवतात किंवा बोलत बसतात, हेही आपल्याला तिथल्या तिथे लगेच कळतो आणि स्वतःला कळू शकतो माझं काम चांगलं होतंय की नाही. त्यामुळे रंगभूमीला प्राधान्य देते मी.
1: बरोबर. राज्य नाट्य स्पर्धेपासून ते चित्रपट सृष्टीपर्यंतचा तुमचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला असेल, तर या प्रवासातून तुम्ही कोणता महत्वाचा धडा शिकलात?
0: महत्वाचा धडा म्हणजे सगळ्या बाबतीत आपण आधी स्वावलंबी असणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: याचं कारण सांगते. चित्रपट असू दे, मालिका असू देत, वेबसिरीज असू देत किंवा नाटक असू दे. उदाहरणार्थ 9 साडी, कोणतरी येणार आणि मला नेसवणार तर तोपर्यंत मी बसून राहणार का उभी राहणार? तेच जर माझं मला आलं तर छान आहे ना. मी रेडी होऊन बसते. कोणतरी येणार, मग ते येणार तेव्हा मला नेसवणार, हे परत

0: स्वाधीन तत्व आहे. त्यामुळे स्वाधीन असणं, स्वतःच स्वतःला करता येणं हे खूप महत्वाचं. हे तर आहे, मी आधी होतेच, कारण मी नऊवारी मी नेसते, मी दुसऱ्यांना नेसवते आणि मी शिवते सुद्धा. त्याच्यामुळे माझा तो प्रश्न नाही आला. पण अनेक मुली अशा आहेत, मी ज्यांना ज्यांना नेसवलं, अरे अशा त्या स्टॅच्यू सारख्या उभ्या राहायच्या. तुम्ही माणूस आहेत ना, कधी निऱ्या काढा, कधी पदराला पिन स्वतःची स्वतः लावा. इतर ते नाही, नाही तुम्हाला सांगितलंय ना त्यांनी नेसवायला. म्हटलं हे उत्तर दिल्यात माझ्यासाठी ठीक आहे, या उत्तरापेक्षा तुम्हाला यायला पाहिजे हे तुम्हाला वाटत नाही का? आणि मगाशी मी सांगितलं ना, एका नाटकात मी विसरले आणि मी दुसऱ्या अंकाची साडी नेसली आणि माझी अजून दोन वाक्य होती. माझं मला नेसता येत होतं, काही सेकंदात मी ती माझी पहिली साडी नेसून मी आले ना पुन्हा इन टाइम स्टेजवर आले. तर हे फार गरजेचं आहे. आणि हा धडा मी घेतला नाही कारण मला येत होतं, पण कोणाला असं वेळ अडू नये म्हणून त्यांनी शिकून घेतलंच पाहिजे. हे शिकता येतं.
1: मॅडम, आपण गावगाथा गझाली आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटातील भूमिकेबद्दल, त्या अनुभवांबद्दल काय सांगाल?
0: गावगाथा गझाली ही माझी मालिका म्हणून पहिली होती, एकच एपिसोड होता. कुणकेश्वरच्या देवळात तो आमचं सगळं शूटिंग झालं होतं आणि ती म्हातारी जी असते, म्हातारी म्हातारा मुंबईहून आलेले देवाच्या पाया पडायला, त्यांचं ते पाकिट कुठेतरी हरवतं आणि त्या रिक्षावाल्याचा तो काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याचं लाईटचं बिल भरायचं असतं की काय. तर ते पाकिट त्याला मिळाल्यावर त्या म्हातारीचे पैसे तो लाईट बिल भरून टाकतो आणि म्हातारीला मुंबईला जायला तिकिटाला पैसे नाही, अशी ती काहीतरी गोष्ट होती. कुणकेश्वरच्या देवळात ते सगळं शूटिंग झालं होतं आणि देवगडचे कार्लेकर, विद्याधर कार्लेकर आणि मी, आम्ही दोघांनी तो रोल केला होता. तर ती माझी पहिली मालिक, त्यावेळेला सुद्धा त्यांची होती नेसवणारी नऊवारी, पण मी म्हटलं नाही मी माझ्या स्टाईलनी माझी मी नेसणार, आणि मी नेसली, झालं ते सगळं छान. तर तो अनुभव चांगलाच होता, म्हणजे ते पहिलं चान्स देतात ना तो होता. आणि बरं वाटलं. मग त्याच्यानंतर मला छोट्या वयाची मोठी स्वप्न ही एक मालिका मिळाली, त्याचे मी 90 एपिसोड केले. ते पण छान झालं. आणि मग सिनेमे कसे, मगाशी सांगितलं नाटकाच्या परीक्षकांनी परेश मुकाशीना सांगितलं तुला म्हातारी मी देतो, आणि मला ते दोन सीनचा रोल मिळाला होता. कुरूप आनंद इंगळे वकील आणि मी कोर्टाच्या कठड्यात असा तो एक, आणि एक कपडे धुताना एका बाई बरोबर इथे कुडाळला झालो होतो. तर ते झालं. त्याच्यानंतर मग थ्री ऑफर्स केला बॉलिवूड मध्ये एंट्री सरळ, की शेफाली शहा मॅडम बरोबर माझा एक 2-3 मिनिटाचा तो सीन आहे
1: हिंदी.
0: हा हिंदी मध्ये स्वानंद किरकिरे होते, जयदीप अहलावत म्हणून एक हिंदी नट होते. वेंगुर्ल्याला झालं होतं शूटिंग. आणि त्या थ्री ऑफर्सच्याच कास्टिंग डिरेक्टरने काल मला तुंबाडची मंजुळामध्ये सिलेक्ट केलं विदाऊट ऑडिशन.
1: अच्छा.
0: हा, युगंधर देशपांडे म्हणून आहेत आणि ऋषी मुरकर या दोघांनी माझी निवड केली तुंबाडच्या मंजुळ्यासाठी. त्यामुळे हाही अनुभव छान होता. आणि नोव्हेंबर मध्ये पॅरालिसिस झाला होता मला, त्या आजारावर मात करून उठण्यासाठी मला ही तुंबाडची मंजुळा ही संधी मिळाली त्या दोघांकडनं. त्याच्यामुळे मी या सिनेमात आहे. म्हटली तर भूमिका तशी नगण्य आहे, म्हणजे काय नाही ती म्हातारी रील बघत असते, हॉरर रील दिसल्यानंतर तिला अटॅक येतो, ती मरते, मग दोन बाजूला हात असे पडतात, एक मोबाईल पडतो, दुसरा हात तांब्याला लागून ते पाणी पडतो, म्हातारी मेली, म्हणजे तेवढाच रोल होता तो.
1: अच्छा.
0: पण त्याच्यानंतर मग फोटो दाखवलाय तिचं, धाव क्रियाकर्म खोटा कावळा शिवतो, बरंच काय काय कॉमेडी पिक्चर आहे, सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि माझा अनुभव सिनेमाचा आणि एकूणच आजपर्यंत नाटक असू दे वेबसिरीज, सगळा सिनेमा छान होता. एक गेल्या वर्षी अशुभ संकेत म्हणून वेबसिरीज शूट केली होती, त्यात मी मांत्रिक आजी होते, भूत उतरणारी दुसऱ्यांचं, आणि आता तुंबाडची मंजुळामध्ये माझंच भूत केलंय. ही गंमत आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून तो आनंद आपल्याला घेता येतो, माध्यम कुठलंही असू दे, म्हणजे नाटक असू दे, मालिका, वेबसिरीज, सिनेमा, जी काय ते.
1: बरोबर. मॅडम, ही व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला कोणती आव्हाने आणि या भूमिकांमधून एक अभिनेत्री म्हणून काय शिकायला मिळालं आपल्याला?
0: आव्हानं म्हटली ना, तर जेव्हा आपलं त्यात कॉन्सन्ट्रेशन नसतं ना, तेव्हा ते आव्हान वाटतं. जेव्हा एखादा मजकूर समोर येतो, कुठलाही असू दे, अगदी बातमी असू दे एखादी, ती आपण नीट वाचतो तेव्हा ती बातमी आत जाते, डोक्यात घेतो आपण, मग ती दुसऱ्यांना सांगतो त्याच शब्दात. तसंच स्क्रिप्ट जेव्हा समोर येते, ते कॅरेक्टर समजून घ्यायचं, म्हणजे ते एक नाही 10 वेळा तुम्हाला समजेपर्यंत वाचलं पाहिजे. वाचल्यानंतर ते कळलं की आत गेलं की मग जेव्हा तुम्ही अभिनयातून एक्सप्रेस होता, जर ते माहितीच नसेल तर ते येणार कसं?
1: बरोबर.
0: माहीत असल्यावर येतं. त्यामुळे तसं आव्हान नाही कधी वाटलं भूमिकेचं. आणि एवढ्या अवघड भूमिका मिळाल्या तरी कुठे. पण एक सांगते, उद्वान नावाचं एक नाटक केलं होतं, दोनच पात्रे होतं, अभय खडपकर आणि मी, आम्ही दोघांनी काम केलं होतं. 60 पेजेस होती, 60 च्या 60 पेजेस अभयची पाठ होती, मला 56 पेजेस होती, ती मी पाठवली. पाठ म्हणजे वाचून पाठ नाही, ती भूमिका माझी आहे, ती कविता मी करणार आहे. त्या कॅरेक्टरचं नाव कविता होतं, मी आहे ती कविता, तेव्हा ती कविता एक्सप्रेस होते. मग त्याच्यात एक असा सीन होता, करून दाखवू काय?
1: हो, एखादा डायलॉग तुम्ही बोलून दाखवू.
0: त्यात सीन असा होता की ती कुठेतरी पडून आपटून मेलीये आणि तो मृतात्मा त्या आर्ट गॅलरीत जातो. तिथे सगळी चित्र लावलेली आहेत आणि तो जो तिथला प्रमुख असतो तो तिला काही केल्या बाहेर पाठवत नाही. ती तर सांगते माझं लहान बाळ आहे घरी, आरडाओरडा केलेला आहे जेवढा मी इथे नाही करू शकत. स्टेजवर खूप म्हणजे त्याला मला बक्षीस मिळालं की अरे कोणीतरी दार उघडा रे, मला माझ्या बाळाला भेटू द्या, माझं बाळ घरी एकटं आहे, का तुम्ही मला सोडत नाही, मला माझ्या घरी जाऊ द्या, माझ्या बाळाला घेऊ द्या. हे सगळं करताना जेव्हा ती तुमच्या आतच गेली नाही त्यातली आई, तर तुम्ही कसं बोलणार ते. आणि हे सातारात झालं नाटक, अजून सातारचे लोक आठवण काढतात, तो माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे.
1: पुरस्कार
0: हा, आणि त्याचं स्त्री उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मला मिळालं. कारण ती मेली आहे, तिचं बाळ घरी आहे, ती ऑफिसला जाताना कुठेतरी आपटून मेली, हे त्या कथानकात होतं.
1: तो आत्मा तळमळतोय,
0: आत्मा तळमळतोय आईचा मुलासाठी. आणि ती सगळी धडपड दाखवायची होती, ते मला त्या सीन मध्ये खूपही संधी मिळाली आणि मी ते करू शकले. एक ती तर्पण नावाचं नाटक, त्यात पण ती म्हातारी आहे, तिची नात असते, नातीचं लग्न झालं, तो जावय असतो लफंगा, नात जावय तो लफंगा, याला टोपी घाल त्याला टोपी घाल असं ते कथानक आहे. आणि ती सुद्धा सांगते, तेव्हा पण ती आजी इमोशनल हेच बोलते, अरे तुम्ही काय न्याय निवाडे करता, तो बसलाय ना तो बघील, त्याच्या नजरेतून कोणी सुटत नाही लक्षात ठेवा. अरे तुम्ही किती भाकरी मोडल्यात ना, तरी तो न्याय करायचा तोच करणार आहे. तुम्ही मलाही त्रास देऊ नका, माझ्या नातीलाही त्रास देऊ नका, असं होतं ते. आणि हे सगळं करताना मला ती आजी जगता आली. इकडे त्या मुलाचा आकांत दाखवताना मला ती आई जगता आली. भूमिकेतून आपण ती ती कॅरेक्टर जगतो.
1: बरोबर.
0: आणि हे सगळं करताना जो आनंद मिळतो ना, भले प्रसंग दुःखाचा आहे, पण ती भूमिका माझ्याकडून चांगली झाली हा माझा आनंद आहे, आणि तो मी मिळवत गेले.
1: बरोबर. मॅडम, आजची तरुण पिढी कला क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसतात. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगाल?
0: तरुण पिढीला एकच सांगणार, वाचन चांगलं पाहिजे, साहित्याची आवड हवी, साहित्य नीट माहिती पाहिजे. अभिनय क्षेत्र असू दे, गाण्याचं असू दे, साहित्याचं असू दे, तुमचं कुठलंही क्षेत्र असू दे, किंवा प्राध्यापक शिक्षक म्हणून शिकवायचं असू दे, साहित्याची जाण हवी, साहित्याची आवड हवी, साहित्याची माहिती पाहिजे. आणि त्यातलं ज्ञान नसेल तर आपण कोणाला काय बोलणार.
1: बरोबर.
0: अभिनयात सुद्धा आज जर तुम्हाला काय कळलेच नसतील अर्थ, तर तुम्ही कसं एक्सप्रेस होणार. त्यामुळे वाचन तर खूप आवश्यक.
1: हो,
0: वेगवेगळे लेखक वाचले पाहिजेत, एकाच धाटणीचा लेखक वाचून उपयोग नाही. एक पुस्तक म्हणजे तो एक विचार असतो त्याचा, ज्यांनी लिहिलं त्याचा.
1: बरोबर.
0: आपल्याला तो सगळ्यांना तसाच सूट होईल असं नाही, तर मुलांनी इंडस्ट्रीकडे जाताना ती सगळी तयारी ठेवायची. मुळात पहिला आपल्याकडे पैसा लागतो थोडा तरी, स्वतःच भागवायला, नाश्ता जेवण राहणं हे सगळं. आणि मग तिकडे जाऊन लगेच अपेक्षा ठेवून तुम्हाला असं कोणी देत नाही पुढके बांधून, हे पण आहे.
1: बरोबर.
0: तर मोठ्या अपेक्षा ठेवून इकडे येऊ नका, पण सतत ज्या क्षेत्रात तुम्ही सतत कष्ट करणार ते क्षेत्र तुमची दखल घेतं आजची उद्या. अशी मी आले, मला आता 50 वर्ष झाली कला क्षेत्रात, आज मी आकाशवाणीमध्ये, एवढा काळ लागतो. पी हळद आणि हो गोरी होत नाही, हळखुंड बाजूला ठेवून आपण गोरे होत नाही.
1: बरोबर.
0: हे कळायला पाहिजे.
1: मॅडम, या कला क्षेत्रात आपण एवढी वाटचाल केली, तर इतर महिलांना पुढे येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: तसं म्हणाल तर संदेश देण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की ज्यांना ज्यांना या कला क्षेत्रात पाय द्यायचं, कुठलंही क्षेत्र असू दे, मग संगीत असू दे, साहित्य असू दे, रंगभूमी, चित्रपट, जे असेल ते, त्याच्यात आपल्यातले आधी गुण ओळखून स्वतः स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहून स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. साहित्य क्षेत्रातली आवड निर्माण करणं, वाचन वाढवणं, आणि मग समजा तुम्ही सिरियल, नाटक, सिनेमा जे काही बघता त्यातून सुद्धा आपण काही शिकतो ते घेऊ शकतो. तर आधी आपली आवड ओळखून घ्यायची, स्वतःची आवड लक्षात घेऊन मग त्याच्यात कुठे मी पाय द्यायचा हे ठरवायचं. जिद्द, चिकाटी आणि न कंटाळता, मग जागरण असू दे, उपाशी राहून करणं असू दे, तुम्ही रंगदेवतेशी एकरूप राहून ते करावं लागतं, तेव्हाच काहीतरी मिळतं.
1: बरोबर.
0: काहीतरी म्हणजे आनंदच मिळतो. त्यामुळे पैसा हे नंतर आहे, पैसा महत्वाचा आहे, पण त्याला थोडं उशिरा महत्व द्या. पहिले आपल्यातली कला जोपासा आणि त्या कलेशी प्रामाणिक राहून तुम्ही प्रेझेंट व्हा, तेव्हा तुम्ही उभे राहणार.
1: बरोबर. मॅडम, एखादी छोटीशी कविता सादर कराल का?
0: कविता मला आता ते हरिहरांनी गाणं म्हटलंय ना, ते खूप आवडलंय, तुंबाडची मंजुळा मधलं, दोनच ओळी.

0: वा,
1: इतकं छान ते आवडतं गाणं मला पूर्ण पाठ नाही झालंय, पण दोन ओळी ह्या दरम्यान म्हटल्या.
2: सुप्रिया मॅडम, कला प्रवासातील विविध अनुभव, संघर्ष, यश आणि प्रेरणादायी विचार आज आपण आमच्या सोबत शेअर केलात. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात केलेले आपले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: आज आपण इथे आलात त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
3: रसिका हो, कला प्रवासातील संघर्ष आणि यश याविषयी सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड. आता ऐकूयात काही संदेश आणि जाहिराती.
4: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: हॅलो
6: राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
5: 10 लाख द्या वाचाल.
7: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
7: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
7: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
6: अरे
7: ठेवला
8: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
7: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवाल.
9: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.
11: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
12: रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांनाही आधाराची गरज असते. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ऐका विशेष मुलाखत MD तज्ज्ञ डॉक्टर महादेव पोकळे यांच्यासोबत.
13: After 30 to after 35 annually at least blood pressure and blood sugar वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. After 45 कम्प्लीट हेल्थ चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे.
12: बुधवारी 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. संवादक नेत्रप्रभा दळवी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.

रसिका हो, आता ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित करत आहोत. पुन्हा भेटूया 6:05 नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: यानिमित्त ऐका विशेष मुलाखत MD तज्ञ डॉक्टर महादेव पोकळे यांच्यासोबत.
1: आफ्टर 30 to after 35 ॲन्युअली ॲटलीस्ट ब्लड प्रेशर अँड ब्लड शुगरवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आफ्टर 45 कम्प्लीट हेल्थ चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे.
0: बुधवारी 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच NewsOn AIR या मोबाईल ॲपवर. संवादक नेत्रप्रभा दळवी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: रसिका हो, प्रत्येक नाटकात बाळ कोल्हटकर यांचा प्रेक्षकांच्या भावना ओळखण्याचा अद्वितीय दृष्टिकोन दिसून येतो. त्यांची संवादशैली, प्रसंगाची रचना आणि भावनिक उत्कटता ही सामान्य प्रेक्षकांनाही अश्रू पुसायला लावायची. त्यांच्या नाटकांना मिळालेल्या प्रतिसादावरूनच दिसून यायचं. बाळ कोल्हटकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

रसिकाहो, आपण ऐकत आहात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. ब्रह्मकुमारी या नाटकातलं पद ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात, पदरचना विश्राम बेडेकर यांची.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यानु ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: रसिक हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे बंद रेशमाचे. या नाटकातलं पद वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात शांता शेळके यांची पदरचना, संगीतबद्ध केली आहे जितेंद्र अभिषेकी यांनी.

रसिका हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता 6:25 होत आहेत.

ऐकूया उद्या बुधवार दिनांक 1 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत तोंड, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. अस्मिता वाहिनीवरून 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 वाजता आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे प्रसारण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्यानंतर मराठी चित्रपट संगीत, 5:30 राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य संवाद. यामध्ये ऐकूया डॉक्टर महादेव पोकळे यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 लोकसंगीत, 6:25 गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तीसंगीत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, तसंच 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर रसिकाओ, ही होती उद्या बुधवार दिनांक 1 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतः भविष्य स्वतः घडवतात, जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. स्वामी विवेकानंद. याचा अर्थ नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी माणसं खरं जीवन घडवतात. आता ऐकूयात हवामान अंदाज आणि कृषी सल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये दिनांक 1 ते 5 जुलै 2024 या कालावधी दरम्यान दिनांक 1, 2 आणि 4 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 3 आणि 5 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशाची घट होऊन ते अनुक्रमे 27 ते 30 आणि 24 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील वाढीबरोबर हवामान पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला असून सदरचा अंदाज डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. हवामान अंदाजावरील आधारित कृषी सल्ला. मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता पावसाच्या अतिरिक्त पाण्याने नुकताच उगवून स्थिर झालेल्या भात रोपवाटिकेचे नुकसान होऊ शकते. रोपवाटिकेच्या 4ही बाजूंनी चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी करून 15 दिवस झाले असतील अशा शेतकऱ्यांनी रोपवाटिकेस खताची दुसरी मात्रा 1 किलो युरिया प्रति गुंठा क्षेत्राला पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच आणि पावसाची तीव्रता कमी असताना आणि उघड पीक पाहून देण्यात यावी. जोरदार पावसामुळे रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास अशा ठिकाणी 1% युरियाची 10 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच आणि पावसाची तीव्रता कमी असताना आणि उघडपी पाहून फवारणी करावी, असे आवाहन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून करण्यात आला आहे. तर रसिक हो, 6:30 ऐकू शकाल ICC वुमन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट संघादरम्यान द ओव्हल स्टेडियम लंडन इंग्लंड इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन FM बँड 103.6 MHz वर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग
केंद्रावरून। तसंच आता 6:30 होत आहेत, ऐकूया न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर भक्ती संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया ओम श्री गणेशाय नमः, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची भक्तीरचना, संगीतबद्ध केली आहे नंदू होणफ यांनी।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत साथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.

रसिका हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर भक्ती संगीताचा कार्यक्रम. तसंच FM बँड 103.6 MHz ऐकत आहात ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट संघादरम्यान द ओव्हल स्टेडियम लंडन इंग्लंड येथे चालू असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. आता ऐकूया भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुधीर फडके यांच्या स्वरात भक्तिगीत आणि संगीत मनोहर कवीश्वर यांचं.

रसिका हो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकला न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. FM बँड 103.6 MHz वर ऐकत आहात ICC वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड इथं चालू असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. आता ठीक 6:55 प्रोमो आणि जाहिराती संदेश ऐकू शकाल. त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन तसंच 9-10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता जाऊयात मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे. मी गीतांजली तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभाग

भागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल.

0: मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0: व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेसशासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिष्णोई आणि रोहित गोद्रा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिष्णोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन, अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंगरोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता गाई म्हशींमध्ये स्तनदाह होतो तर याची विविध कारणं आहेत, तर ही कारणं कोणकोणती आहेत किंवा याचा जो प्रसार होत असतो तर हा कशामुळे होतो आणि आपण यासाठी प्रतिबंध कसा करायला हवा या सगळ्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील चिकित्सालय निबंधक डॉक्टर कृष्णा इंगोले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आता आपण गाई म्हशींमधील स्तनदाह जो आहे तर हा नेमका स्तनदाह म्हणजे काय?
2: खरं तर स्तनदाह किंवा काचदाह आपण जे म्हणतो तर याच्यामध्ये काचेवर जनावरांच्या सूज येते, कास लालसर होऊन दुधामध्ये भौतिक व रासायनिक बदल होत असतात.
1: अच्छा.
2: दुधाचा रंग सुद्धा बदलतो आणि त्यामध्ये गाठी किंवा गुठळे आपल्याला दिसतात आणि काही दिवसानंतर ती कास अशी कठीण बनते, यालाच आपण दगडी सुद्धा म्हणतो. स्तनदाह किंवा काचदाह म्हणजे पशूंना भेडसावणारा सगळ्यात मोठा भयंकर हा आजार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते. या आजारामध्ये प्रामुख्याने दूध कमी होते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा औषध उपचारावरचा खर्च सुद्धा वाढतो. स्तनदाह होण्याची तशी पुष्कळ कारणे आहेत, जसे की विषाणू, बुरशी, जीवाणू यासारखे जंतू या रोगास कारणीभूत असतात. आणि साधारणतः हा आजार म्हशीपेक्षा गायीमध्ये जास्त आपल्याला आढळतो. त्याही मध्ये बघितलं तर आपण गायी ज्या जास्त दूध देतात यांच्यामध्ये हा आजार जास्त दिसतो. देशी गायीच्या तुलनेने संकरित गायीमध्ये आपल्याला हा आजार पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतीनंतर काचदाह अधिक आपल्याला आढळतो. जिथे जनावरांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव मुख्यतः जास्त आपल्याला आढळतो. आणि स्तनदाह या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गाई म्हशींची कास अतिशय कडक होते म्हणून त्याला आपण दगडी सुद्धा असे म्हणतो.
1: अच्छा. आता सर ह्याची जी कारणं आहेत जे स्तनदाहाची आणि जो प्रसार आहे तर हा कसा होतो?
2: सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास साधारणतः अर्धा तास लागतो, पण काही जनावरांमध्ये हा काळ जास्तही असतो. त्याच वेळेस हे जंतू सडाच्या छिद्रातून काचेमध्ये येत असतात आणि काचेला ज्यावेळेस ते आतून जखम करतात किंवा काचदाह आपण ज्याला म्हणतो, तर याच्यासाठी जवळजवळ 140 प्रकारचे वेगवेगळे जीवजंतू याच्यासाठी
1: कारणीभूत
2: आहेत. तर साधारणतः काय होतं की याच्यामध्ये हे जीवजंतू सडाच्या मार्गातून किंवा रक्तामधून काचेमध्ये पोचतात आणि ज्यावेळेस हे आतमध्ये पोचतात तर त्यामध्ये नंतर त्याचा आपण त्याला मल्टिप्लिकेशन किंवा त्याचा प्रादुर्भाव म्हणतो हे होत असतो. आणि दूध काढताना आपण जर काचेची काळजी किंवा स्वच्छता व्यवस्थित नाही राखली तर हे जीवजंतू आतमध्ये जातात आणि हा रोगाचा प्रसार होतो. स्तनदाह झालेल्या जनावरांचे दूध, भांडे किंवा जो माणूस त्या जनावराची धार काढतो हे जर निरोगी जनावराच्या सडाला लागले तर हा स्तनदाह होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जनावरची जागा जी आहे अस्वच्छ असेल, दलदल असेल किंवा रोगजंतूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन हा काचदाह होतो.
1: गोठ्यामध्ये स्वच्छता असणं आवश्यक आहे,
2: खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बंधू एका गायीचं दूध काढलं आणि समजा त्या गायीला स्तनदाह असेल आणि तेच भांडे तेच हात्र जर दुसऱ्या निरोगी गायीला लावले तर प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळेस काय होतं की आता नवीन पद्धती आणि जास्त जनावर असतील एखाद्याकडं आणि हाताने काढणं शक्य नसतं दूध सगळ्यांचं, तर म्हणून काही मशीन्स वापरतात. तर अशा मशीन ज्या आहेत ज्या बाधित जनावरांना त्याचा वापर झालेला आहे आणि त्याच मशीन आपण चांगल्या जनावराकडे नेल्या आणि त्या काचेला लावल्यात त्यांच्या, तर ते जीवजंतू इकडं पसरण्याचं काम करत असतात. आणि समजा तुमच्याकडे स्वच्छता व्यवस्थित नसेल, माशा असतील, डासांचं प्रमाण जास्त असेल, तर हे सुद्धा रोग पसरण्याचं काम करत असतात.
1: नक्कीच.
2: आणि दुसरं असं की गाय पहिलं किंवा दुसरं व्याध देत असते त्यावेळेस ह्याचं प्रमाण जे आहे अत्यल्प असतं, पण जसं वयस्कर होत जाते तर तसा ह्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. आणि तसं पाहिलं तर विदेशी गायी आणि आपल्या देशी गायी याच्यामध्ये आपण जर कम्पेअर केलं समजा तर देशी गायीमध्ये हा आजार एकदम नगण्य आहे, पण विदेशी गायीमध्ये ह्यांचं प्रमाण जास्त आहे. कारण ज्या देशी गायी आहेत त्यांची रोग प्रतिकार शक्ती जी आहे खूप चांगली आहे.
3: बरोबर आहे.
2: विदेशी गायीचं दूध उत्पादन खूप आहे, पण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आपल्या गायीपेक्षा खूप वीक आहे
3: किंवा
2: आपण
3: कमी आहे
2: असं म्हणू शकतो. आणि दूध काढताना दूध पूर्णपणे कासेतून निघणं गरजेचं असतंय. जर समजा काही अंशी जर कासेमध्ये दूध राहिलं तर जंतू जे आतमध्ये काही राहिलेले असतं तर त्याची वाढ झपाट्याने होते. कारण दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे जीवजंतूची वाढ ही चांगल्या पद्धतीने झपाट्याने होत असते.
1: आता सर, रोग जीवजंतू पासून स्तन ग्रंथींमध्ये होणारे जे परिणाम आहेत तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
2: आपण बोललो की साधारणतः 140 प्रकारचे जीवजंतू हे स्तनदाह होण्यासाठी कारणीभूत आहेत, पण हे येतात कसे? तर खर तर स्तन जे असतं त्या ठिकाणी जखम झाली किंवा रक्तातून हे जीवजंतू कासेमध्ये येत असतात.
3: बरं.
2: जर का त्या गायीची रोग प्रतिकार शक्ती जर वीक असेल किंवा कमकुवत असेल तर हे रोग जीवजंतू मोठ्या प्रमाणामध्ये कासेमध्ये वाढतात. आणि दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे रोग जीवजंतूची वाढ हे मोठ्याने होते किंवा फास्ट लवकरात लवकर होते, जास्त लवकर होते. आणि याच्यामुळे काय होते की रोग जंतूच्या प्रादुर्भावाने कासेमधील उपकला पेशीला सूज येते आणि त्या लाल होऊन आतमध्ये छोट्या छोट्या जखमा होतात. त्याच्यामध्ये नव्या पेशी जलाची वाढ होऊन त्या भागाची जाडी वाढते आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आतील भागात सूज येते. आणि हे सर्व होत असताना शरीरात काही रोग प्रतिबंधक पेशी सुद्धा असतात आणि त्या रोग जंतूंना मारण्याचं काम करत असतात.
3: बरोबर.
2: अशा परिस्थितीमध्ये मृत पेशी साचून त्यांचे रूपांतर पिवळसर पेशी जलात होते, त्यामुळे त्या दुधाचा रंग कधी कधी पिवळसर किंवा रक्त मिश्रित असा होतो. दूध उत्पादक पेशीचे नुकसान झाल्यामुळे त्या भागातील दूध उत्पादन क्षमता कमी होते, पेशी निकामी झाल्यामुळे कासेचा भाग छोटा दिसतो आणि काही दिवसानंतर तो घट्ट असा होतो. याचा अर्थ असा की तिथल्या पेशी ज्या आहेत ज्या दूध उत्पादनाचं काम करतात त्या मृत पावलेल्या असतात याच्यामुळे. आणि जर का त्या पेशी मृत झाल्या तर भविष्यामध्ये ते कधी दूध उत्पादन नाहीत करू शकत. काही जनावरांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये काजदा झालेला असेल तर जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. कारण याच्यामध्ये काय होतं की त्या जीवजंतूच्या विषामुळे रक्तदोष होतो आणि यामध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. अशा अवस्थेमध्ये काशेला खूप सूज येते, वेदना असतात आणि अर्थातच दूध उत्पादन एकदम नगण्य होऊन जाते. गायीच्या सडातून रक्त येते, त्यामुळं गायीचा जो सड आहे किंवा कास आपण जे म्हणतो त्याचा रंग सुद्धा बदलून जातो आणि काळा आणि निळसर आपल्याला ती कास दिसते. रक्ताचा मोठ्या प्रमाणात स्राव झाल्यामुळं त्या रक्ताच्या गुठळ्या व गाठी रक्तवाहिन्यामध्ये अडकतात आणि आसपासच्या भागामध्ये रक्त पुरवठा होत नाही. आणि जर का रक्त पुरवठा नाही झाला तर तिथल्या आसपासच्या ज्या पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात आणि बाधित झालेल्या ज्या फेसी आहेत तो भाग जो आहे तो थंड पडतो आणि आपण त्याला कासेचा गँग्रीन सुद्धा म्हणतो. साधारणतः 2 ते 6 दिवसांमध्ये तो बाधित झालेला भाग गळून पडतो कारण तिथे त्याला पोषक द्रव्ये मिळत नाहीत म्हणून आणि त्या ठिकाणी मोठी जखम होते आणि अशा मध्येच गायी दगावण्याची शक्यता जास्त असते. परंतु आपण योग्यरित्या त्याचा उपचार करून घेतला, औषधोपचार व्यवस्थित झाला तर आपण त्या गायीला वाचवू पण शकतो. पण भविष्यामध्ये तो भाग किंवा जो गळून पडलेला भाग जो आहे तिथून दूध मिळण्याची शक्यता काहीच राहत नाही.
3: अच्छा.
2: आणि

0: आपण त्या गाईला भाकड गाई असं सुद्धा म्हणू शकतो, कारण दूध उत्पादन होत नाही त्याच्यामध्ये.
1: बरोबर आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव गायींमध्ये आपल्याला दिसून येतो.
0: yes.
1: आणि जास्त बाधित झाल्या तर त्या दगावण्याची पण शक्यता असते. आता सर, कासदाह आणि म्हणजे दुग्ध व्यवसायाचं जे आर्थिक महत्व आहे, तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: खर तर शेतकरी दूध उत्पादनासाठी ह्या गायी पाळतात, पण कासदाह झालं तर शेतकऱ्यांना खूप त्रास भोगावा लागतो.
1: बरोबर आहे,
0: कारण सगळी त्यांची रोजीरोटी जी असते दूध उत्पादनावर असते.
1: नक्कीच,
0: तर
1: आर्थिक गणित बिघडतं
0: त्यांचं, आणि दूध उत्पादन कमी झालं की आर्थिक सगळं कंडिशन त्यांची बदलून जाते.
1: हो, हो.
0: तर अशा वेळेस एकतर दूध उत्पादन कमी होतं, कधी कधी जनावरं दगावण्याची शक्यता असते.
1: हो.
0: आणि कासदाह झाल्यावर जे काय मिळणारं दूध आहे मानवास खाण्यास योग्य नसतं, कारण ते जर खाल्लं तर हे रोगजंतुबाधित दूध हे संसर्गजन्य रोग पसरवण्याचं काम करत असतात. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग, ब्रुसेलोसिस नावाचा आजार आहे, विषामुळे झालेले रक्तदोष असतात, अन्न विष बाधा असते, त्यामुळे घशाची खवखव सुद्धा होते, संसर्गजन्य ताप येतो. तर हे आजार मुख्यतः मानवामध्ये दिसून येतात. आणि कासदाह झालेले जनावर एकतर दूध उत्पादन त्याची क्षमता राहत नाहीये, त्यामुळं बाजारातील मूल्य त्याचं कमी होऊन जातं, आणि सड निकामी झाल्यामुळं भविष्यात जे काही दूध आपल्याला मिळणार आहे ते मिळत नाही. त्याचबरोबर खर्चही वाढतो, म्हणजे उपचारांचा औषधाचा खर्च वाढतो. जे मजूर आपण लावतो किंवा संगोपनासाठी जे काही वैरण खाद्य जे लागतं, ह्याचं सुद्धा गणित आपलं बिघडून जातं. त्यामुळं सगळ्यांचा विचार करता हा शेतकऱ्यांसाठी घातक हा आजार आहे, तर हा होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येईल याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे. आता सर, कासदाहाची जी लक्षणं आहेत तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: साधारणतः सुरुवातीला कासेमध्ये किंवा दूध उत्पादनामध्ये आपल्याला काही बदल दिसून येत नाही, पण हळूहळू जी गाई कासदाह झालेली आहे तिचं दूध उत्पादन हळूहळू कमी होतं.
1: बरं,
0: अशा वेळेस आपण तिला सुप्त अवस्थेमधील कासदाह असे म्हणतो. आणि जर का कासदाहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं तर ती कास आपण जर हात लावला तर ती कास गरम लागते आणि दुखतं. त्या ठिकाणी स्तन वगैरे जे आपण त्यांना हात लावला तर ते दुखतात खूप, त्यामुळं गाई तिथं हात नाही लावू देत.
1: बरोबर,
0: आणि कासेला सूज येते.
1: हा हा,
0: आणि आपण त्या गाईचं दूध बघितलं हातावर घेऊन तर त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या गाठी दिसतात, काही प्रमाणात रक्त दिसतं, पिवळसर रंगाचं दूध आपल्याला दिसतं.
1: अच्छा,
0: तर हे बदल आपल्याला आढळून येतात. समजा काही जास्त प्रमाणामध्ये जर कासदाह झालेला असेल तर त्या गायीमध्ये संपूर्णतः रक्तच आपल्याला दिसेल, आणि अशा जनावरांमध्ये हे विषबाधित रक्त जे आहे तर सगळ्या शरीरामध्ये पसरून जनावर दगावण्याची शक्यता असते, आणि याच्यामध्ये ताप येतो, जनावर काही खात नाही, एका जागेला बसून राहील. आणि हृदिक कासदाहामध्ये म्हणजे जास्त दिवसाचं जर असेल कासदाह, साधारणतः 20 दिवस झाले, 1-2 महिने झाले असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला ताप वगैरे काही नाही दिसणार, पण त्यातून दूध निघत नाही आणि पिवळस रंगाचं पाणी तुम्हाला त्यातून निघताना दिसेल, आणि कास हळूहळू बारीक झालेले दिसेल, आणि काही दिवसानंतर ती कास दगडासारखी होते, घट्ट होते, आणि ती कायमचं दूध उत्पादनासाठी योग्य राहत नाही. आणि याच्यामध्ये जर दुधाचा पीएच जरी आपण बघितला तर साधारणतः याचा पीएच 7.4 पेक्षा जास्त असतो. जास्तीत जास्त वेळा आपण जर ते दूध चाखलं, एखादा थेंब तोंडात घेतलं तर खारट लागतं आपल्याला. ह्याच्यावरून सांगू शकतो की ह्या गाईला स्तनदाह
1: झालेला आहे. अच्छा, आता सर आपण हे सगळं बघितलं की कारण, लक्षण आणि काय काय त्रास गायीमध्ये होत असतो, परंतु यासाठी आपण जे रोगप्रतिबंधन करणं आवश्यक आहे तर त्यासाठी कसं, म्हणजे पशुवैद्यकाची मदत घ्यायला हवी?
0: खर तर स्तनदाह घातक रोग असल्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे,
0: तर हे आपण कसं करू शकतो किंवा हे आपण अंमलात आणणार कसं? तर याच्यासाठी आपला गायीचा गोठा जो आहे तो स्वच्छ असायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे. हे सगळं स्वच्छता आपण ठेवतो त्याच वेळेस साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने जंतुनाशक औषधं तिथं फवारणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल की

0: जीवजंतू राहणार नाहीत. डास हे जे आहे ह्यांचं प्रमाण कंट्रोलमध्ये येईल. जनावराला आपण पुरेशी जागा देणं गरजेचं आहे.
1: हाँ,
0: त्यांना खाद्य हवा योग्य रीतीने मिळेल याची
1: म्हणजे
0: दक्षता
1: दाटीवाटीनी बांधायचं
0: असू
1: नाही
0: नयेत.
1: असं.
0: हां, कारण समजा दाटीवाटीने जर आपण बांधले तर समजा एकाला तो आजार झालेला असेल
1: हो,
0: तर बाजूला लगेच पसरतो. तर ह्याच्यासाठी सुटसुटीत जागा असावी
1: बरोबर.
0: आणि ती स्वच्छ असावी. दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना सांगावी अशी वाटते की आपण ज्यावेळेस दूध काढतो
1: हाँ,
0: तर ती कास आहे ना ते कोमट पाण्याने पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने किंवा आयोडीनच्या द्रावणाने ती धुऊन घ्यावी.
1: बर.
0: दूध काढण्या अगोदर आणि नंतर सुद्धा. आणि हे सगळं झाल्यानंतर ती कास स्वच्छ कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यायची. म्हणजे तिथं जीवजंतू कुठला राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस पूर्ण हाताचा उपयोग करणं गरजेचं आहे. कधी कधी आपण अंगठ्याने दूध काढतो तर अंगठ्याने दूध काढल्यामुळं सड जे म्हणतो आपण त्या
1: हो.
0: सडाच्या आतील बाजूला जखमा वगैरे होण्याची शक्यता असते. तर त्या होऊ नयेत म्हणून पूर्ण हाताचा वापर करून दूध काढणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस आपले हात आणि दूध काढणारे जी काही भांडी आहेत हे स्वच्छ असावीत. जितकी आपण स्वच्छता राखणार तितका हा प्रादुर्भाव कमी होईल. दुसरी गोष्ट, दूध ज्यावेळेस आपण काढतो तर ते पूर्ण दूध काढणं गरजेचं आहे. कारण आपण काही अपुरं दूध काढलं, काही काही दूध जर त्या कासेमध्ये राहिलं तर जीवजंतूची वाढ तिथं होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना अजिबात नाही द्यायचं.
1: बरोबर.
0: कारण हे जर आपण दिलं तर वासरू सुद्धा आजारी पडण्याची शक्यता असते. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. आणि त्यांचे दूध जर काढायचंच असेल तर शेवटी काढायचं. समजा ज्या गाईला स्तनजा झालेला आहे आणि ते समजा आपण सुरुवातीला काढलं आणि नंतर चांगल्या गाईकडे आपण जाऊन दूध काढलं
1: हो.
0: तर ते सगळं इन्फेक्शन जे आहेत, जीवजंतू जे आहेत ते पसरण्याचं काम करतात. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांचं दूध शेवटी काढायचं.
1: बरोबर.
0: आणि वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्ट म्हणतात तिला, ती जी चाचणी आहे ती चाचणी आपल्याला त्या जनावराला स्तनदाह झाला आहे की नाही
1: हाँ,
0: याची खात्री देते.
1: बर.
0: नियमित जर ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपल्याला लवकरात लवकर ह्या आजारावर नियंत्रण करता येईल. आणि दूध काढताना सर्वप्रथम कमी वयाच्या गायीपासून ते वयस्कर गायीकडे जायचं.
1: हाँ,
0: त्यामुळं हा जो आजार पसरणार आहे तो त्या प्रमाणात नाही पसरणार. दूध काढण्यासाठी मशीनचा वापर होत असेल तर त्या मशीनचे कप हे गरम पाण्यात आणि जंतुनाशक द्रावणामध्ये 1 मिनिट भिजत ठेवावेत. कारण त्याच्यावर जे काही जीवजंतू असतील तेही मरतील. त्यामुळं हे जे जीवजंतू आहेत एका गायीपासून दुसऱ्या गायीकडं जाणार नाहीत.
1: बरोबर आहे. म्हणजे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे
0: खूप महत्वाचं आहे.
1: उपकरणांचं.
0: हां, आणि ज्यावेळेस आपण गायीचं दूध काढतो,
1: हाँ,
0: गायीचं दूध काढल्यानंतर त्या सडाची छिद्र जे असतात जिथून दूध येतं
1: हो.
0: ते मिटण्यासाठी साधारणतः 30 मिनिटाचा वेळ लागतो.
1: अच्छा.
0: तर अशा वेळेस आपण काय करायचं की ज्यावेळेस आपण दूध काढून झालं गाईला वैरण किंवा खाद्य द्यायचं
1: हाँ,
0: तर त्यामुळे ती गाई वैरण खाण्यामध्ये गुंग होऊन जाईल. आणि ते कधी 30 मिनिटं झालेत आणि तिचे छिद्र कधी मुजून गेले हे काही कळणार नाही. जर समजा आपण तिला काही खायला वगैरे नाही टाकलं,
1: हाँ,
0: ती ऑलरेडी छिद्र ओपन आहेत. आणि ती गाय बसली तर ते छिद्र त्या प्रेशरनी वजनाने तसेच ओपन राहण्याची शक्यता असते.
1: बरं.
0: आणि आसपासची काही जीवजंतू आहेत त्या छिद्रातून आतमध्ये
1: जाऊ
0: काशीमध्ये
1: शकतात.
0: शिरकाव करू शकतात. तर ते होऊ नये म्हणून जनावराला आपण वैरण द्यायची की जेणेकरून ते जनावर उभं राहिलं पाहिजे.
1: हाँ.
0: समजा ज्या गाई मोठ्या प्रमाणात दूध देतात, साधारणतः 30, 32, 35 लिटर पर्यंत काही दूध देतात गाई, तर अशा गाईमध्ये 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही.
1: हाँ.
0: समजा तुम्ही सकाळ संध्याकाळ दूध काढत असशील आणि त्या गाईची उत्पादन क्षमता जास्त असेल तर मग ते दूध गळतं अक्षरशः.
1: अच्छा.
0: तर ते होऊ नये म्हणून आपण त्या गाईची 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गाभण जनावर ज्यावेळेस आपण आटवतो त्यावेळेस 7व्या महिन्यात जनावराच्या सडामध्ये प्रतिजैविके औषधे सोडावीत जेणेकरून तेथील जे काही प्रादुर्भाव जीवजंतू असतील ते मरतील. आणि जनावराच्या वजनानुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात जीवनसत्वे खनिज द्रव्ये द्यावीत. याच्यामुळे काय होईल की त्या जनावराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर

0: आजार होणार नाही. आणि जे काही आपल्याकडं जनावरं आहेत त्या प्रत्येकाची नोंद किंवा ते जनावर कधी आजारी पडलं होतं का, हा आजार आणि कुठल्या गायीला झालेला होता का, ह्या सगळ्यांची नोंद असणं गरजेचं आहे. ह्या नोंदीमुळं आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि भविष्यात त्याचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आपल्याला करता येईल.
1: बरोबर,
0: तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच म्हणजे स्तनदाह हा आजार बघायला गेलं तर आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात, परंतु जर आपण योग्य खबरदारी घेतली म्हणजे गोठ्याची स्वच्छता आहे किंवा निदान लवकर केलं प्रतिबंध करू शकतो
0: आपण करू शकतो. आणि शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे भविष्यातलं,
1: बरोबर आहे,
0: याच्यावर आपण योग्य तो मार्ग काढू शकतो. कारण समजा गायीचा सड जर निकामा झाला तर ती गायी भविष्यात दूध उत्पादन नाही करू शकणार. तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे सर. आज आपण इथे आलात आणि या स्तनदाह आणि उपचार पद्धती याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं. मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आता संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये हॅलो शंका समाधान. आता निरूप घेऊया या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. माझा आवार माझं शिवार शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.

येत आहे ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1% तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.

0: गोपाळपुरामध्ये दामो सिंपिनावाचा विठ्ठलाचा भगत राहता सैला
1: नित्यनियमान सेवा भक्ती करायची जळण फाटा आणायचा पोट निर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमान भगवंताला निवंत दाखवून शिना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामो सिंपियाला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात्र काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला

0: त्याच्या रावणामध्ये जाऊन धाडलट करून सिना सीताळ भगवंताला देऊन
1: किळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झालाय निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हवरे का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: हाजर नाही जेवीना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: देव घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटून हुंडसेना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसवून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
1: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का
0: देवान खाल्ला निवद आय
1: देवान खाल्लाच का देवावर आळ घेतून
0: अरे इकती बारण बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
0: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला होता बोलाहिला
1: म्हणून नामदेव

0: ही निगुन गेला
1: अंसान पुजार जा करेला गंदा जा टिलाला वहीला
0: आने पुजार जा पुण्य उद नेलेला समोर पांडुरंगा जा ठिवायला
1: अन हात जोडू लागला होता इन वहीला
0: पांडुरंगा माता पित्या जा समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे
1: नाहीतर मी या गरड खांबाला धडक घेऊन मरी हिन मरिका
0: विचार पडला पांडुरंगाला
1: आन गरवडीन उठून बाळ हट्या यांचा धरला हटतर मोडणार नाही
0: काल जोडू त्याच्या समोर आता परत जीवन दाखवलं पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांवर का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पायात पांडुरंग उठून परत

0: वाईट वाटू लागला नामदेवाच्या पित्याला दामोशिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवलो आज नामदेवान जीव घातलं बरं का
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बोलून बरं का
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामोशिंपेला नामदेवाला
1: आणि त्या आनंदाच्या भरा हात बरं का
0: घरवाड्या

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दिल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत किमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादरकर्ते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी
1: नंदू
2: हाँ प्रकाश तू
1: नहीं प्रकाश नहीं
2: प्रकाश नहीं मा
1: नहीं ना आठवत मी श्रावण
2: श्रावण
1: श्रावण विसरलीस
2: अरे हो विसरलेली नाही मी पण चटकन आठवे ना लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात ये ना बस
1: अगं तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव असा चिडायचो मी तुमच्यावर मारायला धावायचो आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकाड सुरू
2: सगळं आत्ता आठवतंय रे पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात
1: साहजिकच आहे म्हणा आता कशाला आठवेल तुला
2: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस थांब मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं तेवढं करून येते
1: त्यापेक्षा तू इथून जा तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस
2: तसं नाही रे
1: गाव गस फसवतेस स्वतःला आणि मला पण
2: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं
1: मग आता मला सरळच सांगायला हवं मला माहित आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहिती आहे तुला आता काय म्हणायचं यावर
2: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता खरंच अगदी शपथ
1: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलीनं
2: मला नाही माहित मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला मला एवढंच सुचवायचं होतं की
1: तुझा माझा आता काही संबंध नाही तेव्हा तू मला भेटू नकोस बोलू नकोस ओळख सुद्धा दाखवू नकोस हेच ना
2: नाही अगदी हेच असंच नाही
1: मग कसं
2: पूर्वीचं एक ठीक होतं रे पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला
1: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचं की काय तुला
2: बघ मी काहीही बोलायला गेले ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू
1: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते
2: पुन्हा तेच मी जातेच कशी आत
1: बरं जाऊ दे मला काय सांगायचं होतं व्हायचं ते होऊन गेलं लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच ठीक आहे पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री दोघांच्या मधलं आकर्षण प्रेम काही का असेना मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंका कुशंक काढतील तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते मी काय म्हणतोय आलं ना लक्षात बरोबर आहे ना
2: हा बरोबर आहे तरी देखील
1: मला माहित आहे तुला काय म्हणायचं ते तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे तू कसलीही काळजी करू नकोस तुला त्रास होईल असा मी कसा वागेन बर तू मजेत आहेस ना
2: हो ना
1: गुड आणि घरची माणसं
2: चांगली आहेत की
1: तुझे मिस्टर
2: ते देखील
1: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीस तर तू बरं मी निघतोच कसा उगाच तुला अडचण नको
2: नाही तसं नाही पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको म्हणूनच जरा
1: अच्छा अच्छा गो ऑन अच्छा अच्छा गो ऑन परत येईन मी कधीतरी सावडीनं अच्छा निघतो ग

0: नंदुताई एक गंमत सांगतो तुला, सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: तसं नव्हे ग, नाही पण म्हणजे त्याच काय आहे?
2: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही, मी सांगते त्याला।
0: तू गप्प राग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस।
1: तो थांब गा नगा, सांग काय ते।
0: हां तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार, उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग, तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं। सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो। मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले। गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
2: मारुती रायाचा।
1: मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते, कुणाकुणाला तरी पास करणार तो बिचारा।
0: असलं आपण काही करत नाही, आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो। पण शनिवार

0: आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना.
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवित नाही आम्ही मंडळी. म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं.
1: भले शाबास.
0: तर आज दुपारच्या शोला काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये.
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं. म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस? मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीच आहे म्हणावं. तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला. बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो. आम्हाला मात्र कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
0: आयडिया! आज बाबाही नाही आईही नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला. चालेल मग. चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल. नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
1: एवढं काही चिडवायला नकोस बिजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
2: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
1: काय
2: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली ना तुमची आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय. मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू? काय म्हणतील मला ते?
0: अगं पण ताई, मेक रिक्रिएशन ग. सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको. तू पण अगदी
2: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय 2 सिनेमे पाह की.
0: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
1: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही.
2: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलं आहे. निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला आधी यातना होतात. काही सुचतच नाही.
3: मी आत येऊ शकतो का?
0: हो प्रकाश दादा, हो. अरे ये ना ये, आत ये. तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय. कुणाला कसल्या यातना होत आहेत तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणणार म्हणून विचारलं.
1: भांडण नाही आणि संभाषणही नाही. आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झालंय बघा.
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
2: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा.
1: बघ रागावलीस?
2: रागबू कशाला, मला वाटलं ते बोलले.
0: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको. मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा.
2: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास.
0: अच्छा बाय. अरे हो, पण प्रकाश दादा, तू आता इकडे कुठे वळलास?
3: अरे सहजच, या पलीकडेच माझं जरा काम होतं बिझनेसचं. पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली. म्हटलं 5 भेटून जावं सगळ्यांना.
0: हो आय सी. अच्छा मी निघतो.
3: अच्छा
0: बाय.
1: ताई मी पण निघतेच ग.
2: तू आता कुठे निघालीस?
1: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेल्या नोट्स तरी घेऊन येते.
2: आत्ताच काय घडलंय? संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर आणू.
1: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते.
2: बरं जा. ए पण लवकर ये. हा
1: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
2: प्रकाश.
3: नो श्रावण,
2: प्लीज स्टॉप इट नाऊ. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस. आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जगातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
3: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस. तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखं वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असत.
2: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
3: याचं कारण तू नंदिनी. तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
2: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
3: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू.
2: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
3: पण यायला जमलं नाही. कुणीतरी सीख नाहीतर.
2: खरंच मिस्टरांना काविळ झाली होती त्यावेळी. मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला, छान आहे हा दीपा.
3: नुसती दिसायला नाही, तशी तर ती आहेच पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळावं आहे. वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात. खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे. सगळं सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो तर तुझा मूडच दिसला नाही. स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस. बसली असतीस 5 मिनिटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
2: मी तुला एकदाच सांगितलं ना, त्यावेळची गोष्ट निराळी होती. आज तू अगदी सहज आला असेल कदाचित, पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट्स आणायची तिला घाईच झाली ती उगीच नाही.
3: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
2: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
3: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस. तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला. पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
2: विचार, पण लवकर. हं, अनघा येईलच एवढ्यात.
3: तसं काही खाजगी नाही. तुला विचारणार होतो मिस्टर काय करतात ग तुझे, आपलं सहज आता.
2: एवढंच ना, विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला आहेत ते.
3: इंजिनियर क्या ऑफिसर?
2: नाही नाही, ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत.
3: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल. राजा आणि राणी मजा असेल तुमची.
2: तेवढा नाही पगार मिळत, पण मिळतो आपला आमच्या पुरता, खाऊन पिऊन सुखी. आणि आम्ही काही दोघंच नसतो, सासूबाई आहेत, मामंजी आहेत, धाकटे 2 दीर शिकतायत.
3: अच्छा, म्हणजे तुझ्या संसाराची अगदी वेटिंग रूमच झाली गे. तरीच
2: तरीच तरीच काय?
3: काही नाही, खरंच काही नाही.
2: उगाच लपू नकोस, काहीतरी नक्की बोलायचंय तुला. बोल, बोल ना.
3: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे. तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला. तेव्हा मी तर्क केला होताच पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं. खोकला झालाय की काय तुला?
2: हां थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना? सासूबाईच म्हणाल्या एकटी प्रवासाला जातेस तर जोखीम कशाला हवी अंगावर, म्हणून मोजकेच 2 दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत माझ्या सासूबाई. लहानपणी आईची माया मिळाली नाही ना, त्याची आत्ता भरपाई होती.
3: अरे वा, भाग्यवान आहेस. फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
2: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
3: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, आय मीन विशेषतः माझ्याबद्दल. नको, प्लीज शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
2: खरोखरच मला तसं वाटतं.
3: मग मी आता एक सांगितलं सुचवलं तर ऐकशील
2: काय?
3: इथून जाण्यापूर्वी एकदा तरी तू माझ्याकडे येऊन जावंस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
2: अरे पण कशाला, इथंच तर आपण 2 दा भेटलो बोललो.
3: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं. तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
2: पण मला काय वाटतंय हे सांगितलंय ना मी तुला.
3: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो. त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
1: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
3: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे. आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
1: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते. दुपारचा कधी वेळ मिळाला तर?
3: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना.
1: कसं सांगू तुला? ठीक आहे, मी येईन. खरंच येईन.
3: कधी?
1: आजच नाही सांगतायत, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
3: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
1: नको नको, मी एकटीच येईन की.
3: पत्ता माहित आहे ना? आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही ना. पॅराडाईज फ्लॅट नंबर 3. नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव. परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी. नक्की आहे?
1: अरे
3: चल निघतो मी.

0: ಹಾಕೊಂಡ್ ನನ್ನೇನಿತ್ತು ಏನ ಆದೆ
1: ದೀಪ ಹೇಬತ್ ಕೋಣ ಅಲ್ಲ
2: ಕೋಣ ಯಾ ಯಾನ ಯಾ ಬಸಾ ಸಾನೈ ಸ ಬೈಸ್ ಮಾಡಾಯ್ತು ಮುಂಜೆ ಉಪಚಾರಾಚೆ ಸಗಳೆ ಬುರ್ಗೆ ಕಾಡೂನ್ ಟಾಕಾಯ್ತೆ
3: ಬರ ತುಮ್ಮಿ ನಹೀ ತೂ ತೂ ಮ್ಹಣತೆಸ ತಸ
0: ಪರ್ವಾ ತುಜಿ ವಾಟ ಪಾಹುನ್ ಥಕಲೋ ಆಮ್ಹಿ ಮ್ಹಂಟಲ ಆತಾ ಕಸಲಿ ಯೇತೆಸ ಹವಾ ತರ ದೀಪಾಲಾ ವಿಚಾರ ಕಾಯ ದೀಪ
3: ಖರ ತರ ತೂ ದುಪಾರಿ ಯಾಯ್ಚಿ ಹೋತಿಸ तर सकाळपासून प्रकाशची कोण धांदल उडाली होती त्या दिवशी ऑफिसात एक मीटिंग होती ती पण कॅन्सल केली तुझी येण्याची वेळ टळून गेल्यावर खूप वाईट वाटलं त्याला मला देखील मग करमेना
4: ओह आय एम सॉरी दीपा मला देखील खूप वाईट वाटलं ठरल्याप्रमाणे परवा दुपारी खरंच यायला निघाले होते मी पण त्याच वेळी अनघा आपल्या चार मैत्रिणींना घेऊन आली मग काय त्यांची पार्टी मलाही ओढलं त्यात अगं तुझ्याकडे जायचंय म्हणून सांगितलं ना तरी सोडेनात ए पण प्लीज तुम्ही रागावू नका
0: आज तरी आलीस हे खूपच झालं बरं वाटलं
4: आज यायलाच हवं होतं उद्या निघणार आहे ना मी
0: का ग रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिसनं
4: कालच मिस्टरांचं पत्र आलं होतं सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये
0: अगं हे असं सांगावंच लागतं मला चांगला अनुभव आहे ना तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं पण दीपा माहेरी गेली ना सांगू का ग
3: इश्च हे काय
0: नाहीतरी नंदीने गेली की तू दोन दिवस गालाचा चंबू करून बसशील आणि मग दोन दिवस सगळा कामधंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढत बसावं लागेल
3: मला नको विचारू नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत
0: हा तर काय सांगत होतो अग काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं पण दीपा माहेरी गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी आता गेल्या वेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली आता सांग लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि धोब्याचे कपडे अगं हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात सगळी गंमतच असते नाही संसाराच्या सुखाचं खरं तर आजीर्ण व्हायला लागलंय मला बघ दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो भान राहत नाही अगं दीपा काही चहा फराळाचं कर आपलं घर दाखवायला
3: अरे हो हो जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला
4: एवढा वेळ कुठं आहे परत जायचंय ना लवकर दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता
0: आपण बसलो आहोत ना हा ड्रॉइंग हॉल कसा छान सजवलाय दीपानं पैशाची आपण फिकीर नाही करत कधी तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं मी म्हणतो घे आहे तुझ्या नशिबात आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी 10,000 रुपयाचा आहे शिवाय कार्पेट पडदे सगळी हाऊस दीपाची
4: असं का
0: आणि किचन स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता कितीतरी प्रकारचे चमचे काटे डिशेस कटर पॅन्स मिक्सर्स फ्रीज सगळी हत्यारं वाईनच्या सेवेला हजर आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी
3: मग
0: जेवण करण्याची लॅबोरेटरी प्रयोगशाळा आहे
3: असू दे तुम्हाला संबंध दिवस चुलीशी करायला लागला ना म्हणजे कळलं असत
0: तरी बरं जेवण करायला बाई आहे
3: आता बघ ए नंदिनी तू चल बघू आत ही आमची बेडरूम रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना त्यावरची छोटी छोटी झाडं आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसतं म्हणून सांगू प्रकाश फार हौशी आहे ग कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो ए हे बघ नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना ते भरून ठेवले त्याने बघ तरी छान आहेत आणि हे बघ हे माझे दागिने नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली तुला घालून पाहू कशी छान दिसेल नक्कीच
4: नको नको ए ए प्लीज
3: अगं असू दे ना घालते ग
4: नको आता पुन्हा कधीतरी येईल मुद्दाम येईल तेव्हा घाल ए आता मी निघते हा
3: वा ग एवढं फराळाचं कोण संपवणार
4: तुम्ही आहात की दोघ
3: हा
4: मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते मी निघतेच
3: ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना
4: छान छान चांगलेच आहेत की ए पण आता मात्र मी निघालेच हा घरी अनघा आली असेल
3: थांब ग थांब कुंकू लावते हा आणि हे बघ ही साडी घे हा
4: कुंकू लावलास तेवढं पुरे, ही साडी कशाला?
3: अग आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून। नाही म्हणू नकोस, घे ग। अग घे ना।
4: ए तुझा मान ठेवला, मी साडी घेतली हं, मला पोचली, पण ती इथंच राहू दे, पुन्हा येईन ना केव्हा तरी, तेव्हा नेईन।
2: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती।
0: नंदिनी अग घे ना।
4: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन, आता मी निघते हं।
0: अग थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला।
4: नको, जाईन मी। बरं दीपा, ओके प्रकाश।

0: काय चाललंय नंदिनी?
1: निघायची तयारी. संध्याकाळी 6 ची गाडी आहे ना.
0: म्हणजे तू नक्की जाणार?
1: हो, जायलाच हवं ना.
0: पण मामा मामी तर आले नाहीत अजून.
1: त्यांचा मुक्काम वाढलाय 3-4 दिवस. पण विजय आणि अनेकाच्या कॉलेजला आता सुट्टी आहे ना, तेव्हा मी गेले तरी चालेल.
0: जायलाच हवं का?
1: आता करमत नाही इथं.
0: काल आमच्याकडे तुझ्याशी काही फारसं बोलायला जमलं नाही. तू घाईत शिवाय मूड मध्ये दिसली नाहीस.
1: छेछे, तसं नाही रे. लवकर घरी पोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
0: दीपा कशी वाटली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
1: हो तर.
0: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती. स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललोय ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने, पण तू काही बोललीच नाहीस.
1: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
0: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या, दागिने, फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं, प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील.
1: असं कसं? तिच्या भावनेचा, प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारली नाही पुन्हा ठेवली.
0: तुला आवडली नाही का ती?
1: खरं तर मी नीट पाहिलीही नाही.
0: कमाल आहे, एवढा परकेपणा, कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनी शिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हेवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट तर जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित, फजित वाटलं असेल, आणि म्हणून हा कोरडेपणा, हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
1: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलंस. बोलायला मी तुझ्याकडे यायला देखील, त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास. तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या सुखात ती आपलं सुख शोधते, आणि तुझं सुख प्रकाश, सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही, त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत, श्रीमंतीत लोळतोय, हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास, तेच तुझ्या अहंकारानं, वेडेपणानं उघडं पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश. मला कळायला लागलं त्यावेळीच तुझा माझा जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो. मी असे नाही गरीब, पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आणि तू, मी सांगते, तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुख तुझ्याकडे खेचून आणलीस तरी ही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही, हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
2: आत्ताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत. यातील भूमिका आणि सहभागी कलाकार: प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.
3: बलसागर भारत हो, वन संवर्धन, पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.